0: सुखमर आए वसे आजन इच्छा साव पजाया
1: सदा कुर्बान किता गुर बिटो जिस दिया ए वडे आया
0: कहे नानक सुनो संतो शब्द तरो प्यारो साचा नाम मेरा आधारो
1: वाजे पंच शब्द तितका